0: India anya chuan si chom hi NRI kan ti ho khan an chang le the ani chum.
1: Tichuanin private in azir te pon om china ni chen som te po
0: Oh,
1: kha ana dewe te khan ti china kha kha enge private zir le sarkar noi changa zir ain thau dan te ain chen so shim shim pon ni se chia ta chak om khop mai
0: Sarkar hnuaia atanga kazir kan ni hi chuan fee a hian 50,000, around 50,000 ka tia nga chan chu exact kha ka shalo wangin fee structure kha chu tikhan i an website a en the me nga masi private azir tak hi chuan ka chande ka zo khan noi som paruk borvel kumtin kan seng an tia kan fee sen kha a in khaw ve ni chu chumi ti lawa chuan i tangin ke mani education kan don te i inge i room kan don te tang kha in ang vek
1: In om ho vek in ti ho vek mai a che khop mai de chuanin pol le ko shen chung chang a kan han lu leng a tu lai ti ti ber chu zirna in sorbing don chuanin pol le ko shen te hi chu kalkop ti reng hi a hara ti ti pol te po khan om china he mi chung chang a hianin MBBS i attempt don khan i eva zia don khan khlai vel te khanin pole ko shana in mang chinem ti te po sha ta chak oma tunua te po ni se he in mang chim chim em ti kha sha ta chak om khop mai
0: ओ हेमी हि केमा चन न मसबे चन अमिशिंग अजिर कति फोटांगा मसे केमा चन इन मना छाकता इ एवेंजेलिकल यूनियन आयान के इन मंग वेचन सेकेंड इयर चांगयान इ खुतलांग अंगा चन वाय मेते खत्यांग के जीपी ते खा केमानी शेड कन शेड्यूल इन अलो मिल चालावा पे खमी वांखान कथे तो पके इन मन वेना चु एवेंजेलिकल यूनियन हि अनि
1: Tichuan in inkom chin ti na niya ZMCA student
0: ओ
1: hau
0: ओ
1: kha ho in
0: ओ
1: Khoi kou shen ang inkom chin ti te ka shiata cha om mai mai lo
0: ए ओ ए कनिन खोम दन हे कलो सोई मे यांग आ दिहान ZMC आ जिरलाई ते हि क्वेश्चन पोल छंग छंगा चंगा लोकल ते कन निया खता खा छुआन के मानी पोल इन खोम ना ब्याकिना खान इन खोम पांगा हि चु कनिन खोम मे नि चु हेमी ति लवा हन एवेंजेलिकल यूनियन नोया हन इन खोम ना शंग ते मेला ई इंटरनेट ई संडे लाइट इन डिवोशन मानी होस्टल छवा कन नेता छुआन खखता वोइ खतल ही मिपा खांग मिपाले मेछा हो ख जॉइन फेलोशिप कन्नेया त्यांग हुना खान जाय हो पथ्यान फका जाय हो नते कन्ने प्याला मा खान ई थु सोइ टू टुर ही हे मिजोरम स्पीकर छेतक तक अंगते ले यूएस आइ नोया ते पो तांग हे मिलो थ्लिंग जिरना लो थ्लिंग तांदे हा कन सोम छिना चुमी तिलावा चान थर्सडे तिना ह्याम प्रेयर मीट कन्ने बुक छिन
1: chumi vela chuanin ma ni mi mal du thuin nge intel china lotel nge compulsory nge nge anga sui te kha om hem nge mi mal du thu
0: mani hei mani mi mal du thunya e tuma he inoremo i lotel nge nge angai mo angkha om chang lawa an mani na he o tangang masikanin som ve chin i lo chung chai ve thengem angte han kanin som ve chin
1: chuan itel de uzar zara nga telo
0: e o engkum second year le third year akhan i usual to the zinga ko ma wang kha chuan ke active ke ma pokha ka tel na sa
1: ati
0: o
1: boy lem chong le
0: min ti
1: pa
0: bai o la o
1: ni te ro mani na je put chuanin ko pole caution te hi ke mani min som tu jok ani the ni ti kha lang chang le in ka sha ti chuanin shisrel na huang a kan han lut leng a ti hianin MBBS i zo to chunia malaria ti te mizoram chu number 1 kan ni na hi malaria chung chang a te cancer a te HIV a ten ta a nga tingi mizo te hi het yang neu neu a hianin nat na ti te kan nga bi em em ti hey zo na um be chi na ni enge i mi mal ngai dan shim shim sha ta cha um khop mai
0: he ke chan ten pung kan lo sui ho china i ma sa ber a chuan i mizo te hi i kan awareness hi kan dung tok lo katia masabera chuan apanhina chuan khami awareness kha sarkar in theto panron chwa china ma semi pui te hian kan ngai hlu tok lo chin bok ani chu e khami kha a the chuan lo ngai hlu chini la le he malaria chung cha nga te po he tui da ku da tui da khom lo tur ti te le inge nang tho silen jar tur ti te khatan te kha o e an kan thang anun soichin ta le sarkar pun dikhan he scheme chang chang mangin thosilen chemical acha khami thosilo anti anun pechwak chinta khatan de kha lo ngai poimo te chha ka ta chuan i cancer te HIV i HIV yang ai hang kalo soyanga i chhalai te hi abik takin ti meyang mi pat me chan na tianga ngai han he du thu sama chuan nupani ma chuan man lo ti.